मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं कर्दमंत्रंत पकेलक साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंधकः साध संगेण शिवरंत गोविंद साध संगेण शिवरंत।